जित जमै राजान पंडो ही पंड उपजै पंडै बाज न कोए नानक पंडै बहरा एको सच्चा सोए।